दूर साहे साहे तुझ संभला कदे ना विसारे हो जो जो साहेब मन वसे गुरमुख अमृत पियो मन

लाली माने नाओ साची प्रीत ना टुटई साचे मेल मिलाओ शब्द रती मन वेदिया हो सद बलिहारे जाओ सातन रंड ना बैसई जे सत

आपे गुण आपे कथे आपे सुन विचार आपे रतन परख तू आपे मोल अपार साचो मन महत तू आपे देवनहार हर जियो तू करता करतार ज्यों पावे त्यों राख तू हर नाम मिले आचार रहाओ आपे हीरा निर्मला आपे रंग मजीत आपे मोती उजलो आपे भगत बसीठ गुर कै शब्द सलाहना कट कट डीठ अडीठ आपे सागर बोहे था आपे पार अपार साची वाट सुजान तू शब्द

बोले फाजिल बाद दर कर टोई ना लहे छूटी दूजे साध पंडित वाचे पोथियां ना बूजे विचार अनको मत्ती दे चले।

सुखदाता सेवन सुख पायन गुरमत मन वसावणिया औ वारी जियो वारी सुख सह समाद लगावणिया जो हर सेवै थे सदा सोहे शोभा सुरत सुहावणिया रहाओ सबको तेरा भगत कहाए से भगत तेरे मन पाए सत बाणी तुदे सलाहन रंग राते भगत करावणिया सबको सच्चे हर जियो तेरा गुरमुख मिले ता चूकै फेरा जा तुद पावै ता नाए रचावै तू आपे नाउ जपावणिया गुरमती हर मन वसाया हरख सोग सब मोह गवाया इक स्यों लिव लागी सदी हर नाम मन वसावणिया भगत रंग राते सदा तेरे चाए नौ निज नाम वखरा मन आए पूरे पाग सतगुर पाया सब दे मेल मिलावणिया तू दयाल सदा सुखदाता तू आपे मेले गुरमुख जाता तू आपे देवे नाम वडाई नाम रते सुख पावणिया सदा सदा साचे तुद सलाही गुरमुख जाता दूजा को नाही एक स्यो मन रहा समाए मन मन है मिलावणिया गुरमुख होवे सो साला है साचे ठाकुर वे परवाहे नानक नाम वसै।

तू साहिब सरण सुखदाता सत्संगत जप प्रगटाणिया तू ऊंच अथाह अपार अमोला तू साचा साहिब दास तेरे गोला तू मीरा साची ठकुराई नानक बल बल जावणिया माज महला पंजवा कर दूजा नित नित दया संभालिए मूल न मनो विसारिए रहाओ संता संगत पाइए।

वाहो वाहो साचे मैं तेरी टेक, हौ पापी तू निर्मल एक रहाओ, अग्न पानी बोले पड़वाओ, जेवा इंद्री एक सुआओ, दिस्त विकारी नाही।

जो अति निर्मल जप हर हर हर मन माचे राम मेरा मन तन बेद लियो हर साचे जी काल के मुख जगत सब ग्रस्या गुर सतगुर के बचन हर हम बाचे रहाओ जिनको प्रीत नाही हर सेती ते साकत मूड नर काचे तिनको जन्म मरण अत पारी विच विष्टा मर मर पाचे तुम दयाल शरण प्रतपालक मोको दीजे दान हर हम जाचे हर के दास दास हम कीचे मन निरत करे करनाचे आपे साहा वडे प्रभ स्वामी हम बन जा रहे हैं ताचे मेरा मन तन

ऐ समावे हर कथा सुने से तनवंत दिसे जुग माही तिनको सब निवे अनदिन पूज कराही सहजे गुण रवे साचे मन माही पूरे सतगुर शब्द सुनाया।

सबदे सुहावे ता पत पावे, दीपक देह उजारे सुन सखी सहेली साच सहेली साचे के गुण सारे, सतगुर मेली ता फिर रावी बिगसी अमृत बाणी, नानक सा तन ता

जटकत ओही समाहे, कूले को मन जो आवे सरना, नाम तत्कल मह पुनः चरना, काल काल अनेक पछतावे,